रोखनाय दङ सारासा पॉइंट अफ मेगा हार्स एफ एम उजन तो जरा स्टूडियो आसुक जागा गार्ज ए बिनोदा जों खोनालाय दङ जादुनि खरां पान्दाव खोनाथ' थ' रोजाब मुंदाव खोंखाय जों सावै थंलायो नरक मायां जे मानसाक सेरखाय दङ हामसाक मुंनि हालक नदै कोनै कैसा हामा दंसाक हामा नाहारि दंसाक हामजागै थांनानै आब' किसानि कौग्या हायादोबा गाहुजोथ' नुसायो मानो किसानि कौग्या आरो जों सराबसानि बागै बया थैया साखनि बागै दङै थांनानै आरो जरा गाहाम हामिया जथनो फायनाय हामिया जाया निसिमि जेंगै पाइलाया निसिमि जेंगै दाबुकनि हो जरा रगत रां पैसा कुलगिया निसिमि जेंगै बेबाग न दंनाय आरो गे बेबाग नुनो जों नायकलै गाहामखाय तलांगै थांनो हांखाखाय जों आरो बेसेन जरा थैसिनि हालक न नायथखाय तलांथानि जरा रानां न हायादा गोबां मा आरो जरारिनो नांगौ जों स्राबसानि बागै जों नुगंखाया जानि खुब गोदै मानै रोलायै हायन' गिब्राव रोलायै दंथकमा सिमि बाय आब'न' सिमि हामजाग मा होनि मानिया जों हामजाग मुं ओंखा जरा हामियाव फान' याग्रमै थैयासाग थांनानै लगिरिउै थांनानै जों आब'न' से हामजाग मुं होनै गसिउनो हारिमानो जों जराव' नुखुं कतर ओंगै थांखा हांखे मोसाबोदै आजायो आरो नायनानैबो थांगौ दै नायना नांगौ दै आरो गोबां मा जरारिना नांगौ दै पाइलाया पाइलायनि बिसिङाव फानो नों जे बरकन' हामा दंसाक हामा नाहारि दंसाक हामजागै थांनाय लगिरि थांनाय होनि कक रोखा जेसेबो न' पाइलायनि बिसिं फानो नोंबो न' किसासा जरा हाक्सालो दंतोदै फानो जों दाबुक नायनायखागाय सामुं हुमुं रगनि बागै फुङायखायनो जानाय जानला मा ओंगै थां आजिनानि बागै मा खाब्रुमु नग नुखुंनायखौना बागै मा खाब्रुमु बायलाया ओंमानि नगु बायलायानि बिसिंखौ फानो खरकसादै खरकसा न' केयार खायनानि बगिया मैद्रु खालायनानि बगिया माइदा जाखा जाया आब' सायमानानि सोंनानि बगिया आफ्रन' न' आ जरा जे जों बगिया ओंगै जों बन' मैद्रु खायै सोंमानि आ जरारिमु आ जरारिमुनि बिसिंथै न' खरकनैनि हालक तेबो गोराखांगौ हामजाग मुं तेबो बांगौ फैयाबा जों दाबो गोबां मावनो नुगौ जरा आरो उइ मानिया ओंगै गग बांलायमानि ओंखाय जत' न' खरकसा सोलाब्रै दाबुकनि दाबुकनि अ मल' दाबुकनि अ डिजिटेलनि खासिक जाग मल' जत' न' सामुं खालायो खरकसा नुखुंनि अग्रा हानजाखनाय एबा खरकसा सोला हानजाखनाय बो बिहि बिनि खानि बरक न' गाहाम गायतलांना बागै मोनै रिउै मांन' तलांना बागै जाय दगै न' नगनि फाताराव आजिनानि रुतुगै सामुं खालायो फुंनि सिमि सारिक जरा सामुं खालायनाय बो दङ गोबां मा दै नगनि जे नग नुखुंनायखौलै दंनाय बोरै हानजाखनाय बो खोलाया आजुगै दंगिया अबहाया बबो नगाव फायगा हांखाय आनि लगिसं एबा आनि खानि बरक खाकसांमा मानथुन होनै न' नग नुखुंनायखौलै बिनि थगजाकमानि जाना हामजाकमानि रगन' संगै सुगै बेबाग न' नायथथखाय नग रग साबसुद्राखलायै नासिंगै दङ हायादा ओंखाय जों सामुंसे जुदा जुदा ओंगै मानो फियाबा लेंमानिले खरकनैनि लेंमानो बाक्सा ओंगै मानो बाक्साखायनो लेंगौ यां जिला होनजाखनाय बो नगनि फादारो आजिनानि सामुंग' बायलाया ओंगै लेंगौ दै नग' खानि बरक